0: Over the escalating security situation in the Red Sea region. Briefing media in New Delhi yesterday, External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal condemned the attacks on Saudi Arabia's sovereign territory, including attacks targeting civilians and economic assets. He said India had also issued a statement following the attempted attack on the holy city of Mecca. The Central Bureau of Investigation, CBI, has registered an FIR against Reliance Capital Limited, Mumbai, in its former chairman and unidentified public servants, among others, in connection with an alleged LIC investment fraud. The case was registered on the basis of a complaint filed by the Life Insurance Corporation of India, or LIC. According to the complaint, between 2012 and 2018, LIC subscribed to 5 non-convertible debentures worth 3,900 crore rupees issued by Reliance Capital. The funds were meant for general corporate purposes, funding requirements, and refinancing of existing debt. India has been ranked first in business climate among 40-plus global markets in the latest Business Climate Survey 2026 by the Swedish Chamber of Commerce in India. Commerce and Industry Minister Piyush Goyal shared this information in a social media post. US President Donald Trump said that the United States has reached a deal with Denmark to strengthen the American military presence in Greenland, ending months of tension over his repeated calls to acquire the Arctic island. And that is the end of this news.
1: Akashwani Pune, Surekha Joshi, Pradeshik Batmya deta hai. Thalak Batmya, Adhunik Vikas Sadhatana देशाचा सांस्कृतिक वारसा परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी आता सविस्तर बातम्या आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले
2: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाईल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन व्हाईल रेस्पेक्टिंग द ट्रेडिशन वी मस्ट एन्शुअर दॅट डेव्हलपमेंट रिचेस एव्हरी सेक्शन्स ऑफ द सोसायटी व्हाईल अवर हेरिटेज कंटिन्यूज टू इन्स्पायर future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
1: छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं त्यांनी यावेळी स्मरण केलं या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार खासदार हेमा मालिनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळ मिळावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली दरम्यान आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी प्रथम मुंबईत लालबागच्या राजाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं त्यानंतर लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात

0: विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करणार आहेत. देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार वचनबद्ध राहून अविरतपणे सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सेमीकंडक्टर अभियानाबद्दल.
1: सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे 2021 मध्ये कारखाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खंडित झाल्यामुळे पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबित्व आहे हे प्रकर्षानं लक्षात आलं होतं. या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून 21 डिसेंबर 2021 ला 76,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि डिझाईन यांचा समावेश असलेली संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गतच उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं. या सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत सुमारे 1,60,00,000 रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 फॅब्रिकेशन युनिट्स आणि 8 पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे. यापैकी 4 ठिकाणी प्रायोगिक उत्पादन प्रक्रिया देखील देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजेच एका अर्थी सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा या समस्येचं असुरक्षिततेचं रुपांतर औद्योगिक योजनेमध्ये करण्याची किमया देशाने साधली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून योगेश रांगणेकर.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मुंबईला जागतिक दर्जाचं ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतल्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनामुळे नवं बळ मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत बोलत होते. ऑस्ट्रेलियातील या अग्रगण्य विद्यापीठानं भारतातला आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतला कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, तसंच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकेरी असलेल्या चौक कर्जत मार्गाच्या दुपदरीकरणानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील, तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गड चांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपये रेल्वेनं मंजूर केले आहेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा आणि चुनखडीच्या खाणींना आणखी

0: चांगली संपर्क व्यवस्था मिळणार आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन झालं. गौरीला माता पार्वतीचं किंवा महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. गौरी पूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गौरींना सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज गौरी विसर्जन आहे. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणपती विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी देखरेख मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका अशी व्यवस्था केली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्यामुळे एसटीच्या रत्नागिरी विभागानं उद्यापासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी ही माहिती दिली. हवामान. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मिनिमम रहेगा तापमान. गोल सुप्रभात एंजॉय कर रहे हैं आप सुनीता के साथ.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिकहो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 10 वाजतायत तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम मनस्पर्शी, आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. मला ठाऊक आहे प्रश्न तुमचे असतात खरं तर माझ्यासाठी, पण आज मी विचारते की आहात कुठे? म्हणजे घरी आहात, आपल्या मुंबईतच आहात कुठे, का गावी गेला आहेत? हा प्रश्न प्रत्येक वेळी विचारावा असा वाटतो जेव्हा घरोघरी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं, गजाननाचं आगमन झालेलं असतं. अर्थात प्रत्येक वेळी आपल्याला नाही जमत आहोत तिकडून उठून गावी जाणं, पण तरीसुद्धा जिथे आहोत तिथून आपल्या बाप्पाचे लाड करणं काही आपण बंद केलेलं नसतं. आणि म्हणूनच सध्या ना तुम्ही बघा, सगळ्या आसमंतातच तो उत्साह, आनंद आणि जल्लोष आहे. आपण सगळेजण बिझी होत, कारण रोजची कामं जी असतात त्या व्यतिरिक्त आपल्या आवडीचं काम आपण सध्या करतोय. मी म्हटलं तसं, घरोघरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि मग काही दिवसांसाठी हा पाहुणा आपल्या घरी येतो म्हटल्यावर त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं होऊन जातं. मग अगदी डेकोरेशन काय करायचं, ह्यावेळी कुठली थीम असेल किंवा मग फुलं कुठली, आणि मग पोटपूजा तर असतेच. खरं तर ना बाप्पाचे लाड करतो असं म्हणत असताना मला नेहमी खूप हसायला येतं, कारण खरं तर बाप्पाचं फक्त नाव असतं, आपण स्वतःचे लाड करत असतो. म्हणजे बघा ना, कोणाकडे तळलेले मोदक असतात, कोणाकडे उकडीचे मोदक, आणखी आजकाल पेढ्यांमध्ये तर बाप रे. म्हणजे ना, ह्या जे कोणी तुम्ही मंडळी डाएट करत असाल ना, मी खरंच सांगते तुम्हाला, कुठल्याही मिठाईच्या दुकानात जाऊ नका तुम्ही, नाहीतर काही खरं नाही. कारण आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं, इतके वेगवेगळ्या प्रकारचे ते पेढ्याचे मोदक असतात. आणि काय असतं की ते म्हणतात ना, डाएट को मारो गोली, असं होतं ते. आणि मग आपण आपल्याही नकळत थोडंसं हे ट्राय करू, ते ट्राय करू असं करायला लागतो. त्यामुळे मी आपली धोक्याची सूचना दिली. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की सध्या गणेशोत्सव हा आपल्या घरात, घराच्या बाहेर सगळीकडे तेच वातावरण आहे. आणि म्हणून अर्थातच मनस्पर्शीमध्ये तुमच्या आणि माझ्या गप्पांमध्ये सुद्धा हा आपला गणुराया असणार आहे. आपण आपल्या स्टाईलीत आज गणेशोत्सव साजरा करणार आहोत, पण म्हणजे नेमकं काय करणार आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर मी लगेच देणार नाही आहे. सध्या तरी आपण आणखीन एक छान असंच आनंदाचं गाणं ऐकूया. कारण मी म्हटलं तसं, गणेशोत्सव सुरू आहे आणि गजाननापाशी फक्त आनंदच असतो. गजाननापाशी आनंदी आनंद.

तर मंडळी, खरोखरच आपल्या आसपास मी म्हटलं तसा आनंदी आनंद आहे. परंतु मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं की बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे आपण सगळेच जण आपलं रोजचं रुटीन सोडून काहीतरी वेगळं करतोय. भले आपण नेहमीच बिझी असतो, खूप कामं असतात आपल्याला, परंतु या दिवसामध्ये मात्र आपली सगळी कामं थोडीशी बाजूला ठेवून आपण बाप्पाचं स्वागत करणं, त्याची सेवा करणं, या सगळ्यामध्ये आपलं मन रमवत असतो. परंतु पुढे काय, म्हणजे हा उत्सव झाल्यानंतरचं काय? हा जो आनंद आहे, जो मी म्हटलं की फुलांची आरास आणि मोदक

खाऊ, या सगळ्यामध्ये तो आनंद आहेच. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा, कारण की हे सगळं आपण रोज उठून करत नाही. आणि जेव्हा आपण आपलं रोजचं रुटीन न जगता ते खंडित करून काहीतरी वेगळं करतो, तेव्हा आपल्याला छान वाटतं, उत्साह वाटतं. पण काय होतं, तो उत्साह तेवढ्यापुरताच असतो. आणि मग नंतर पुन्हा आपलं रुटीन सुरू करण्याची वेळ येते किंवा तिथे वळण्याची वेळ येते, तेव्हा आपण वाटतं अरे संपलं. पण तसं नाही आहे. गजानन गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की त्या बाप्पाचं रूप असेल, त्या बाप्पाच्या जन्माची गोष्ट असेल, या सगळ्यामध्ये आपण थोडंसं खोलवर डोकावून पाहिलं ना, तर कदाचित आपल्याला असं काहीतरी सापडू शकेल की ते सापडल्यानंतर, किंवा असं म्हणूया आपण की खऱ्या अर्थाने त्या गणपती बाप्पाला समजून घेतल्यानंतर, हा जो आनंद आणि हा जो उत्साह आहे ना, तो फक्त ह्या उत्सवापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो कायमच तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या सोबत असेल. आणि आपली रोजची कामं, आपलं रुटीनसुद्धा आपण असं मरगळलेलं किंवा कंटाळवाणं, नीरस होऊन न जगता खूप आनंदाने जगू शकू. पण त्यासाठी मी म्हटलं तसं की दर गणेशोत्सवात आपण आठवतो ती गणपती बाप्पाची गोष्ट असेल, किंवा ह्या वेगवेगळ्या गीतांमधून, काव्यामधून, श्लोकामधून, आरत्यांमधून आपण जे त्या गणरायाच्या मूर्तीचं सुंदर वर्णन ऐकत असतो, तर त्याच्या प्रत्येक त्या रूपात, त्या वर्णनात सुद्धा जर आपण शोधायचं ठरवलं ना मंडळी, तर एक गोष्ट दडलेली आहे. आणि ती गोष्ट जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यातून कदाचित आपल्याला काहीतरी संदेश दिला जातोय, तो संदेश जर आपण समजून घेतला आणि त्या अर्थाने आपण ह्या गणेशाच्या रूपाला आणि एकूणच ह्या उत्सवाला समजून घेतलं, तर कदाचित आपल्या कॅलेंडरनुसार गणेशोत्सव संपून जाईल, बाप्पाचं विसर्जनही होईल, पण तरीही जे तो आपल्याला सांगतोय ते आपण आपल्या मनात पक्क धरून ठेवू. आणि त्यानंतर मात्र निरुत्साह आणि कंटाळा हा कधी आपल्या वाट्याला येणारच नाही. त्यामुळे आज मनस्पर्शीमध्ये आपण ह्याच बाप्पाच्या गोष्टीच्या मागे किंवा बाप्पाच्या रूपामध्ये जी वेगवेगळी प्रतीकं दडलेली आहेत, ती प्रतीकं आपल्याला नेमकं काय सांगतायत हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अर्थातच त्यासोबत ही सुंदर सुंदर गाणीसुद्धा ऐकणार आहोत.

तर मंडळी, आपण आज मनस्पर्शीमध्ये आपल्याकडून बाप्पाच्या रूपाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी म्हटलं तसं सुरुवात आपण गोष्टीपासून करूया. आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, लहानपणी ऐकलेली, की पार्वती मातेनी काय केलं की सगळ्या आपल्या अंगावरचा मळ जे होता त्या मळापासून एक पुतळा केला लहान मुलाचा, त्याच्यात प्राण फुंकले, तो तिचा लेख. आणि मग त्याला समोर सांगितलं की तू इथे उभा राहा, लक्ष ठेव सगळीकडे, मी स्नानाला चालले. त्यानंतर पार्वती माता स्नानाला गेली, हा उभा होता आपल्या आईच्या आज्ञेचं पालन करत. आणि मग भगवान शंकर आले, त्यांना अडवलं, त्यांना राग आला आणि त्यांना इतका तो क्रोध त्यांचा अनावर झाला की त्यांनी त्याचं शिर जे होतं ते वेगळं केलं. आणि मग पार्वती माता आल्यावर तिने हे सगळं पाहिलं, तिचा राग अनावर झाला. आणि मग भगवान शंकरांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी काय केलं वगैरे पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे, की हत्तीचं मुंडकं आणून ते आपल्या शिर बाप्पाला त्याच्यावर त्याचे प्राण पुन्हा परत आणले. तर आता ही सगळी गोष्ट जी आहे ती आपण लहानपणापासून ऐकत असतो, परंतु लहानपणीसुद्धा मी बरेच प्रश्न पडायचे की असं वाटतं काहीतरी गोंधळ आहे ना, काहीतरी चुकतं आहे. असे अनेक प्रश्न ही लहानपणी गोष्ट ऐकल्यानंतर मनात होते. आणि मग नंतर एकदा असं झालं की आमच्या इथे एक आजोबा होते, ते नेहमी सगळ्या लहान मुलांना एकत्र करून श्लोक आरत्या शिकवायचे. मग त्यांना एकदा विचारलं की आजोबा, एकतर माझ्या समजण्यात काहीतरी गोंधळ होतोय किंवा मी ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीत काहीतरी चुकीचं आहे, असं कसं होऊ शकतं? म्हणजे कुठल्याही देवाला इतका राग अनावर कसा होईल की तो एखाद्या

छोट्या मुलाचा जीव घेईल असं नाही होऊ शकत ना. आणि दुसरी गोष्ट हे सुद्धा मला कळेना की मुळात ह्या सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्यांकडनं हीच गोष्ट ऐकली होती त्यामुळे गोष्टीत काही चुकतंय असं नाही पण मग आपल्या काहीतरी समजून घेण्यात चुकतंय हे जेव्हा वाटलं तेव्हा मला त्या आजोबा अगदी सहज म्हणाले की हे बघ बाळा ह्या सगळ्या ज्या गोष्टी कथा आपण ऐकत असतो तर जेव्हा जेव्हा आपलं मन आपल्याला सांगेल की नाही नाही काहीतरी समजुतीत गोंधळ होतोय चुकतंय त्यावेळेला आपण आपल्या मनाला त्या गोष्टीत असा काहीतरी अर्थ शोधायला भाग पाडायचं की ती आपल्याला पटेल रुचेल आणि त्यापासून आपण काहीतरी बोध घेऊ शकू. म्हटलं म्हणजे आपणच आपल्या मनाने ठरवायचं तर म्हणाले का नाही मनाचे खेळ असतात मनाचे खेळ असतात. ही हा जो आपण एक मुहावरा ज्याला हिंदीत किंवा वाक्प्रचार म्हणतो की जो सतत वापरतो पण तो आपण बरेचदा नकारात्मक अर्थाने वापरतो इथे आपण तो सकारात्मक अर्थाने घेऊया. मी म्हटलं पण आजोबा मग तुम्ही सांगा बरं की ह्या सगळ्या गोष्टीमधून नेमका कसा आणि काय अर्थ घ्यायचा मनाला कसं शिकवायचं प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं आणि सकारात्मक शोधण्याचा. तर तेव्हा ते मला म्हणाले की जेव्हा जेव्हा हात जोडून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो जसं आत्ता जे गाणं आपण ऐकलं त्या गाण्यातले सुद्धा बोल ऐका की माझे मी पण गळू देत म्हणजेच काय तर माझ्या मनातला अहंकार अहंभाव जो आहे तो गळून जाऊ देत माझं मी पण जे आहे ते तुझ्या पायाशी मी आज वाहून टाकतोय असं आपण म्हणतो. मग हे मीपणा किंवा अहंकार हा कुठे असतो बघा आपण एकमेकांशी बोलताना हा शब्दप्रयोग वापरतो की हां तिच्या डोक्यात जाम हवा गेली आहे त्याच्या डोक्यात ना हवेतच असतं त्याचं डोकं म्हणजेच काय की काय समजतो स्वतःला म्हणजे ज्या ज्या वेळेला ह्या मीपणाचा एखाद्यातल्या अहंकाराचा आपण उल्लेख करतो तेव्हा डोक्यात हवा गेली आहे हा एक शब्दप्रयोग आपण करतो नाही का. तर कदाचित ह्या गोष्टीतून आपण असा अर्थ घेऊ शकतो की जे डोकं छाटलं ते कुठलं होतं तर तो माणसामधला अहंकार माणसाचा मीपणा जो आहे तो छाटून टाकला तो त्याच्यापासून वेगळा केला. आणि हे पण लक्षात घेतलं पाहिजे की त्यानंतर जे शिर येऊन लावलं ते कोणाचं इतर कुठल्याही प्राण्या पक्षाचं नाही तर हत्तीचं. आता हत्तीच्या चेहऱ्याकडे जेव्हा आपण पाहतो किंवा आपण असं म्हणू आपल्या गणपती बाप्पाच्या चेहऱ्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचे डोळे त्याचे कान त्याची सोंड या प्रत्येकामध्ये असाच एक संकेत अशीच एक सकारात्मक गोष्ट दडलेली आहे जर आपण शोधायला गेलो तर. पुन्हा पुन्हा हेच म्हणणं आहे मंडळी आपण जी गोष्ट करत असतो बोलत असतो किंवा आपण जे आयुष्य जगत असतो तिथे चांगलं वाईट सगळंच आपल्याला समोर येणार आहे असं नाही होऊ शकत की माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त छान आणि सकारात्मकच गोष्टी घडत आहेत असं कुणाच्याच बाबतीत नसतं. म्हणून तर रामदास स्वामीने विचारलंय ना जगी सर्व सुखी असा कोण आहे. पण मग अशा वेळी आपण काय करायचं तर जे जसं आपल्या समोर येतोय त्यामध्ये ते आजोबा मला म्हणाले तसं आपल्या मनाने काहीतरी बरं काहीतरी चांगलं काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि हे इतर कोणासाठी नाही तर आपलं मन कायमस्वरूपी आनंदी आणि उत्साही राहावं यासाठी हा सगळा खटाटोप आपल्याला करायचा असतो. तर ह्या बाप्पाचं एक जे रूप आहे ते रूप आपल्याला काय काय सांगतं ह्याबद्दल बोलूया पण पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया त्यानंतर.

तर मंडळी, आपण पाहत होतं की बाप्पाचं जे रूप आहे, ज्या रूपाचं आपण इतकं वर्णन ऐकत असतो, आपण गात असतो, पण त्या रूपाला समजून घेणं हे खऱ्या अर्थाने कुठेतरी मागे पडतं का असा विचार मनात येतो. तर आपण बघितलं, गोष्टीचा अर्थ जर मी म्हटलं तसं की माणसातला अहमपणा, स्वार्थीपणा, हट्ट पण असतो ना, की आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की मी म्हणेन तेच व्हायला पाहिजे. पण हे वाटत असताना ही गोष्ट आपण खूप सोयीस्कररित्या विसरून जातो की जसं मला वाटतंय की मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे, तसंच समोरच्यालाही वाटतंय. मला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी जर समोरच्याने मला कितीही सांगितलं तरीही ऐकणारच नाही आहे, मग तेच समोरच्याच्या बाबतीतही आहे. पण ते कुठेतरी आपलं समजून घ्यायचं राहून जातं आणि म्हणून मग येतो राग. मी एवढं सांगितलं तरी शेवटी स्वतःला हवं तेच केलं, अरे पण आपणही तर तेच करत असतो ना. आपण जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत दुसऱ्याचं नाही ऐकत, कितीही वरवर तसं आपल्याला वाटत असलं तरी नाही होत असं सहसा. आपण प्रत्येकजण आपल्याला हवं तसंच वागत असतो आणि म्हणूनच समजून घेणं हा शब्द सगळ्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर तसंच आता बघा की त्या गोष्टीत आपण पाहिलं की आपल्या बाप्पाचं रूप हे असं का घडलं त्याची गोष्ट आपण ऐकली. मग आता हे रूप म्हणजे आता सुपा एवढे कान, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सुपाचं काम काय असतं. जे चांगलं आहे ते धान्य साठवून ठेवणं आणि धान्यातला कचरा जो आहे तो सगळा बाजूला काढणं. तीच गोष्ट किंवा तेच काम आपण आपल्या कानांनी केलं पाहिजे. असं बघायला गेलं तर जसं आयुष्य आपण सगळे जगतोय ते बघता आपल्या कानावर काय पडावं आणि काय पडू नये ह्यावर काही सर्वतोपरी आता आपला सगळ्यांचा कंट्रोल राहिलेला नाही आहे. आयुष्य जगायचं, चार चौघात मिसळायचं म्हटल्यावर हे होतंच की नको असतं तरी काही गोष्टी ऐकाव्या लागतात, पाहाव्या लागतात. मग अशावेळी काय करायचं? तर अशावेळी ह्यातलं नेमकं काय घ्यायचं आहे आणि काय दूर सारायचं आहे हे आपल्याला ठरवायला लागतं, हा निर्णय घ्यावा लागतो. तुम्हाला माहिती आहे बरेचदा आपण असं म्हणतो की नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, ह्या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं. हे सगळं जितकं म्हणायला सोपं आहे ना तेवढं आचरायला नाही आहे. कारण बघा, जी गोष्ट आपण आपल्या मुखावाटे ग्रहण करतो म्हणजे जे जे आपण खातो पितो त्याचा परिणाम बरा किंवा वाईट आपल्या शरीरावर होत असतो. अगदी तसंच जे जे आपण आपल्या कानाने ऐकतो ना मंडळी, ते सगळं कुठेतरी आपल्या मनात साठवलं जात असतं. त्यामुळे मना

तो असं वाटतं काय करायचंय, पण लगेच नाही. म्हणजे आज काहीतरी ऐकलं आणि उद्याच आपल्याला त्याचा त्रास झाला असं होत नाही, पण हळूहळू गोष्टी साठून आणि साचून आपलं मन कमकुवत व्हायला लागतं. आणि मग जेव्हा खरोखर आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की जिथे आपल्याला गरज आहे ताकदीची, तेव्हा आपण कमकुवत पडतो. आपण इतरांकडे आधार शोधायला धावायला लागतो की कोणीतरी येईल, मला आधार देईल, मला ओ रे बाळा असं झालं असं म्हणून उगी उगी करेल. पण प्रत्येक जणाची हीच हालत असते, कोण कोणाला आधार देणार, कोण कोणाला उगी उगी करणार. त्यामुळे अशा वेळी जर आपल्याला स्वतःसाठी ठामपणे उभं राहायचं असेल ना, तर बाप्पाच्या रूपातून मिळणारे हे संकेत लक्षात ठेवले पाहिजेत. कान सुपा एवढे जे आपल्याला हे सांगतात की तुझ्या कानावाटे जे काही तुझ्या मनापर्यंत पोहोचतंय त्यातलं तुला काय निवडायचंय, काय दूर सारायचंय हे आत्ताच ठरव, नंतर वेळ गेल्यावर उपयोग नाही. तसंच त्याचे बारीक बारीक मिचमिचे डोळे हे दूरदृष्टीचं प्रतीक आहेत. जसं कुठलीही दूरची गोष्ट जरा स्पष्ट दिसावी म्हणून आपण आपले डोळे किलकिले करतो, तीच दूरदृष्टी की आत्ता ह्या क्षणी समोर काय आहे ते वरवर विचार करून वागून काहीतरी चुकण्यापेक्षा पुढचाही विचार आत्ताच करायला हवा आणि प्रत्येक पाऊल टाकायला हवं. आणखीही बाप्पा बरंच काही सांगतोय, पण एक छानसं गाणं ऐकूया, त्यानंतर बोलू.

रसिको, आज मनस्पर्शीमध्ये आपण बाप्पाचं रूप, त्याच्याबद्दलच्या ऐकलेल्या गोष्टी आणि त्या गोष्टींचा आपण लावलेला, आपल्याला समजलेला आणि आपल्याला पटलेला अर्थ ह्या सगळ्याबद्दल गप्पा मारतो आहे. आता आपण येऊया गणपती बाप्पाच्या वाहनाकडे. आपण आजकाल अनेक ठिकाणी ऐकतो की आरती झाल्यानंतर सगळे उंदीर मामा की जय असं म्हणतात, किंवा काही काही कार्टून्समध्ये वगैरे हा आपला गणू बाप्पा आणि उंदीर मामा हे एकमेकांचे छान मित्र दाखवतात. मी जी लहानपणी गोष्ट ऐकली होती त्या गोष्टीचा जो अर्थ लावला तोही मला सार्थ वाटतो, तर आज मी त्याविषयी तुम्हाला सांगते. बघा, मुळात गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. आणि आपण जेव्हा एखाद्या वाहनात बसतो त्यावेळेला ते वाहन नाही ठरवत की आपण कुठे जायचं आहे, तर आपण ठरवतो आणि जे आपण ठरवतो ते त्या वाहनाला ऐकावं लागतं. मग या अर्थाने हा उंदीर मामा कायम बाप्पाच्या पायाशी असतो. बाप्पा ठरवतो की त्याने कुठे आपल्याला घेऊन जायचं आहे ते. तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहिती आहे की उंदीर जेव्हा चावतो एखाद्याला तेव्हा तो चावत असताना त्या व्यक्तीला त्याची जाणीव होत नाही. कारण मी असा एक लेख वाचला होता, त्यात त्यांनी लिहिलं होतं की आपण नाही का दाताचं काही आपलं दुखणं उपटलं की डेंटिस्टकडे जातो आणि मग तो आपल्याला असं एक भूलचं इंजेक्शन देतो की ज्याच्यामुळे तो भाग बधीर होतो आणि मग जे काही ते सगळं काम सुरू असतं, खाणकाम म्हणते मी त्याला, तर ते जाणवत नाही आपल्याला. रूट कॅनल असेल किंवा दात उपटायचाच असेल दात, तर ते आपल्याला तेव्हा तरी दुखत नाही, नंतर पेनकिलर खावी लागते ते सोडून द्या. तर हा उंदीर मामा तसा करतो, तो आधी फुंकर मारतो आणि तो भाग बधीर करतो, त्यामुळे हा कुरतडून त्या वस्तूचं किंवा आपल्या त्या पायाचं नुकसान करेपर्यंत आपल्याला कळत नाही, रक्त आल्यानंतर कळतं. तर आता या उंदीर मामाला जर आपण आपल्या मनातल्या विकारांचं प्रतीक मानलं तर, की तो जसा हळूच ती फुंकर मारून कधी आपल्याला चावतो किंवा एखादी गोष्ट कधी कुरतडून त्याची वाट लावून मग पळून जातो बिळात आपल्याला कळतही नाही, तसंच होतं ना आपल्या मनात जेव्हा हे विकार ह्या नकोच्या गोष्टी एंटर होतात तेव्हा कुठे कळतं आपल्याला की बघ हां मला राग येतोय, बघ हां मला मत्सर, त्या क्षणी जाणीव होत नाही. जेव्हा ती नकोशी किंवा नकारात्मक भावना आपल्या मनावर स्वार होऊन आपल्याला त्याला हवंय तसं वागायला भाग पाडते ना, तेव्हा जेव्हा ऑलरेडी ते मनाचं नुकसान झालेलं असतं तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे आपण असा विचार केला, अच्छा आपण असं वागलो आणि हे कशामुळे वागलो. मोठ्याने नाही बोलत पण मनातल्या मनात ठाऊक

असतं की मला त्याचा मत्सर वाटला, मला त्याच्याबद्दल राग आला आणि म्हणून हे झालं. तर इथे आपल्याला असा संदेश मिळतोय की जसं आपला गणू बाप्पा त्या उंदीर मामाला पायाशी ठेवून तो त्याला सांगतो, तो त्याच्यावर राज्य करतोय की मला बाबा इथे जायचं आहे, उंदीर मामा नाही त्याला नेते, त्याला हवं तिकडे. अगदी तसंच आपल्या मनातल्या ह्या विकारांना आपण आपल्या पायाशी ठेवलं पाहिजे, त्यांना नामोहरम केलं पाहिजे. असं नाही की आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याच कोणाच्या तरी हातात आहे. कोणीही आलं, मला आत्ता हवं आहे की गौरी रडली पाहिजे, दाबलं बटन, मी लागले रडायला, एक वाक्य बोलला, संपला, तो बोलणारा माणूस गेला निघून बोलून, मी दिवसभर रडते, असं कसं बोलला मला, का बोलला मला, हेच तर करतो आपण. पण तसं वागता कमा नये. आपल्या मनातल्या ह्या सगळ्या नकारात्मक भावना आपल्या कंट्रोलमध्ये हव्यात, आपलं मन आपल्या ताब्यात हवं, आपण आपल्या मनाच्या ताब्यात नाही. हाच संदेश हा गणपती बाप्पा आपल्याला देतोय. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, मी म्हटलं ना ह्या कुठे लिहिलेल्या सापडतील असं नाही, पण आपणच आपल्या मनाने त्या शोधायला लागलो की प्रत्येक वेळी आपलं मन एक नवीन धडा शिकतं. आणि हा धडा फक्त ह्या 11 दिवसांपुरता नाही, तर आपलं आयुष्य जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत प्रत्येक वळणावर आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि सध्या म्हणाल तर आपल्याला त्याचीच गरज आहे, जेणेकरून आपल्या मनाची शांतता, समाधान, आनंद हा दीर्घकालीन असेल, लगेच संपून जाणारा नसेल.

रसिक हो, मनस्पर्शीच्या सांगतेकडे येतोय आपण. आणि हा विषय येणार तुमच्याकडूनच, मी स्वतःहून बोलले नाही तरी ह्याची मला खात्रीच होती की गणेशोत्सवाबद्दल आपण इतक्या सगळ्या सकारात्मकतेबद्दल बोलतोय. तर तुमच्यापैकी काही म्हणले की गौरी हे सगळं बरोबर आहे, पण बरेचदा हे सगळं न समजून घेताच जेव्हा काही मंडळी उत्सव साजरा करायला जातात मग त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि त्याचा त्रास, तर अगदी मान्य आहे, हे होतं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे, त्यामुळे अशा सगळ्या मंडळींसाठी की जी पर्यावरणाचा, आपल्या आजूबाजूची म्हातारी कोतारी माणसं असतील, कोणी आजारी असेल, विद्यार्थी असतील, लहान बाळं असतील, अशा कुणाचाच विचार न करता केवळ गणपती बाप्पाचं नाव पुढे करून एवढ्या सगळ्या ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरतायत. अशा मंडळींना खरोखर गणपती बाप्पा थोडीशी सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना आपण करू शकतो. जिथे शक्य आहे तिथेच बोलून सांगून विरोध करताही येतो, परंतु त्याचंही थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण आत्ताच्याच काळात अशा काही घटना ऐकायला वाचायला मिळाला की तिकडे असा एकटा दुकटा माणूस विरोध करायला गेला आणि त्याला खूप त्रास झाला त्याचा. त्यामुळे योग्य ती काळजी, खबरदारी घेऊन, गरज पडली तर मदत घेऊन ह्या गोष्टी पुढे केल्या पाहिजेत. पण हे खरंच आहे, मुळात सण आणि उत्सव हे आपल्या चांगल्यासाठी असतात आणि आपलं चांगलं म्हणत असताना तिकडे आपण ह्या समाजाचा एक भाग म्हणून जगतोय हे आपण विसरता कामा नये. आणि आपल्या कुठल्याही कृतीचा इतरांना त्रास होत नाही आहे ना याची काळजी घेणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि असं जबाबदारीने वागणाऱ्या माणसालाच त्या बाप्पाचा आशीर्वाद मिळणार हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मंडळी, मनस्पर्शीची सांगता होतीये, युवा तरंगमध्ये सुद्धा आपला गणेशोत्सव आपण साजरा करणारच आहोत, कारण बोलण्यासारखं बरंच काही आहे.

मला ही ठाऊक आहे. तर छानशी गाणी ऐकूया आणि तिथेच इथेच मनस्पर्शीची सांगता करूया. 11 वाजता भेटूया एक नवीन विषय घेऊन युवा तरंगमध्ये.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार रसिका हो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 11 वाजतायत, सुरू करूया आपला कार्यक्रम युवा तरंग। आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

तर मंडळी, युवा तरंगमध्ये खवय्येगिरी असणारच आहे, अगदी बरोबर ओळखलंय तुम्ही. मगाशी मी म्हटलं ना मनस्पर्शीमध्ये की जर तुमच्या मंडळींचं डाएट वगैरे सुरू असेल तर अजिबात मिठाईच्या दुकानात जाऊ नका. तर तुमच्यापैकी काही मंडळी नेहमीप्रमाणे इथे फोन करून असं कसं म्हणतेस तू, आम्ही काय मग आता ह्या दिवसांमध्ये पण फक्त फळच खायची का, बाप्पासमोर फक्त फळच ठेवायची का? अहो मी कुठे म्हणते असं, मी फक्त एक सावधानतेचा इशारा की जर तुम्ही मिठाईच्या दुकानात पाऊल ठेवलं तर मग डाएट वगैरे शब्द जे असतात ना ते आपल्या मनातून असे पुसून टाकायचे, कारण दोन्ही गोष्टी हातात हात घालून एकत्र नाही जाऊ शकत. पण मंडळी, तरुणाई इथे सुद्धा मागे नाही आहे बरं का. म्हणजे मी म्हटलं ना आपण नेहमी व्हायरल रेसिपीजबद्दल बोलत असतो, तर ह्या सणासुदीच्या दिवसात साखर काय गूळसुद्धा न वापरता पण तरीही नैवेद्यासाठी तो नैसर्गिक जो गोडवा आपल्याला लागतो ना तो जपणाऱ्या अशा छान छान रेसिपीज आहेत. आणि आज अशा काही नवीन, खरं तर नवीन नाही कारण मी म्हटलं तसं की त्यासाठी तुम्हाला काही बाजारहाट करावी लागत नाही आहे किंवा असं कुठून ऑनलाईन पद्धतीने असं काहीतरी वेगळं मागवावं लागत नाही आहे. रोजचे घरातले पदार्थ, पण काय असतं की गोड म्हटलं की साखर किंवा गूळ याच्या पलीकडे बहुतेक वेळेला आपण पाहतच नाही ना की अरे असं कसं होईल, साखर पण नाही गूळ पण नाही मग काय. बरं तू म्हणतेस कुठलं स्वीटनर वगैरे पण नाही, काही विकत विकत घ्यायचं नाही आहे, तर खरंच नाही घ्यायचं आहे. तर घरातल्या पौष्टिक पदार्थांपासून किंवा काही काही आता सगळ्याच गोष्टी नाही, मी दोन तीन रेसिपीज अशा पण बघितल्या आहेत त्यात थोड्याशा बाहेरच्या गोष्टी आपल्याला लागतात पण तरी त्या इतक्या पण अनहेल्दी नाही वाटत. तर अशा काही रेसिपीज ज्या मला मिळाल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. आणि त्याचबरोबर मागच्या वेळेला आपल्या युवा तरंगच्या भेटीत बघा आपण काही पारंपरिक पदार्थांबद्दल बोललो होतो, त्यानंतर हळदीचं पान वापरून आपल्याला काय काय करता येईल. तर त्याच संदर्भात तुम्हाला टाटा बाय बाय करून घरी गेल्यानंतरसुद्धा मी थोडंसं शोधाशोध केली आणि मला ना काही छान पारंपरिक आणखीन रेसिपीज पण कळल्या आहेत. तर बघूया वेळेचं गणित सांभाळता सांभाळता त्यातलं जितकं काही तुम्हाला सांगता येईल तेवढं सगळं सांगणार आहे युवा तरंगमध्ये. तर सुरुवात करते गणपती बाप्पाच्या मोदकांपासून. नाही नाही, उकडीचे मोदक किंवा तळलेले मोदक ह्याबद्दल नाही बोलते, पण हां आणखीन एक प्रकार जो मला मागच्या वर्षी कळला आणि मी मागच्या वर्षी आणि यावर्षी करून पण पाहिला. तुम्हाला माहिती आहे कणकेचे मोदक, पण ते तळायचे नाहीत, ते वाफवायचे. करतं का तुमच्यापैकी कोणी? मला माझ्याच एका छोट्या मैत्रिणीकडून ही रेसिपी कळली. सुरुवातीला मला असं वाटलं की ती माझी चेष्टाच करते, म्हणजे हे सारखं आपलं डाएट आणि तळलेलं नको वगैरे वगैरे असे विषय सुरू होते, तर म्हटलं बहुतेक ही काहीतरी थापा मारतीय. कारण मला आश्चर्य वाटतंय की या पद्धतीच्या मोदकांबद्दल मी ऐकलंही नव्हतं आणि खाल्ले तर नव्हतेच अर्थातच. तर तिने मला सांगितलं की नाही गौरीताई, मी तुला खरं सांगते की कणकेचे मोदक करायचे आणि ते वाफवायचे जसं आपण उकडीचे मोदक वाफवतो तसं. तर मी मागच्या वर्षी अगदी थोड्या प्रमाणात करून पाहिले पण ते खूप टेस्टी झाले. मी कसे केले ते मी तुम्हाला अगदी पटकन सांगते. आपण कणिक मळतो तशीच मळायची, फक्त त्यामध्ये थोडासा बारीक रवा आणि एक थोडीशी 2 चमचे पिठी साखर, थोडंसं तूप असं घालून ती घट्टसर मळून घ्यायची. आणि त्यानंतर मग आपण गुळचून जे करतो ना ते त्या मोदकांमध्ये, म्हणजे पुरीसाठी कसं लाटतो तशा छोट्या छोट्या त्याच्या पोळ्या लाटायच्या आणि त्यामध्ये गुळचून भरून मग त्याचे मोदक आपण पाकळ्या त्याच्या करून कळ्या पाडून मोदक करायचे आणि ते वाफवून घ्यायचे. मी मला असं वाटलं की कदाचित ही कणिक आहे थोडा जास्त वेळ घेईल का म्हणून उकडीचे मोदक आपण जेवढे वेळ वाफवतो त्यापेक्षा 5-10 मिनटं जास्त वाफवले, पण खूप छान झाले होते. तर हा एक वेगळा प्रकार जो मला त्या मनाने आत्ताच कळलेला आहे. आणि पेढ्याच्या मोदकांबद्दल पण मी तुम्हाला म्हटलं तसं साखर आणि गूळ न वापरता आपल्या तरुणाईच्या डोक्यातली आयडिया आहे बरं काही, कारण अनेक हे जे होम शेफ असतात ना आणि ती सुद्धा कॉलेजमधली मुलं, त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आणि कुठे कुठे मी हे ऐकलेले आहेत समाज माध्यमांवर असे बरेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यातल्या ह्या 2 रेसिपीज आहेत, पुन्हा छानशी 2 गाणी ऐकूया त्यानंतर मी तुम्हाला सांगते.

तर मंडळी, आपण पेढ्याचे मोदक करतो त्या मोदकांबद्दल बोलत होतो, आणि साखर पण नाही आणि गूळ पण नाही, तर असे मोदक आपल्याला हवे होते, बरोबर? म्हणजे जी मंडळी डाएट सांभाळत आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी खा बिंदास. मी म्हटलं ना, त्यांना मिठाईच्या दुकानात जायला काहीच हरकत नाही आहे, कारण एवढ्या व्हरायटीज असतात की तिथे गेल्यानंतर पण ना ॲक्च्युली कळत नाही. आता त्या काल किंवा परवा कधीतरी असं घडलं होतं की मी एका दुकानात गेले होते, माझ्यासाठी नाही, मला एकांकडे जायचं होतं दर्शनासाठी, आणि त्यांच्याकडे जाताना मला प्रसाद घ्यायचा होता म्हणून मी गेले होते. तर तिथे जवळपास 13 ते 14 ट्रे होते, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि सुंदर सुंदर दिसणारे ते पेढ्याचे मोदक होते. ते दादा मला सांगत होते, हा फ्लेवर, तो फ्लेवर, ह्याच्यात हे, त्याच्यात ते. माझ्याबरोबर आणखीन एक जण होते आणि माझ्यासारखेच ते सुद्धा पूर्ण गोंधळून गेले होते की आता ह्यातलं नेमकं काय घ्यायचं. तर मग मी काही बोलायच्या आधी ते दुसरे जे गृहस्थ होते, जे खूप गोंधळले होते माझ्यासारखे, ते म्हणाले, एक काम करा ना, मला सगळ्यातले दोन दोन द्या आणि किती त्याचं वजन होईल ते बघा. तर मला पण ती आयडिया खूप आवडली आणि मी सुद्धा असे रंगीबेरंगी मोदक ज्यांच्याकडे चालले होते त्यांच्याकडे प्रसादासाठी घेऊन गेले. पण मी म्हटलं तसं, त्यामध्ये साखर होती, त्यामुळे तुम्हाला जर साखर आणि गूळ विरहित असे मोदक हवे असतील ना, तर कुठल्याही दुकानात न जाता स्वतःच्या स्वयंपाकघरातच थांबावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मी एकदम जी मी जवळपास 10 ते 15 मंडळींना वेगवेगळ्या पद्धतीने हे करताना पाहिलं, तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी काजू घेतले होते आणि बदाम घेतले होते, आणखीन कोणी पिस्ते घेतले होते. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरात जे काही सुकामेवा जो आहे त्यानुसार हे बदलतात घटक. तर असे ड्रायफ्रूट्स आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक की साखर आणि गुळाशिवाय गोडवा आणणारा, तो म्हणजे अर्थातच तुम्ही सगळ्यांनी ओळखला असेल, खजूर. तर छान मऊ असे खजूर, त्यातल्या बिया काढून ते आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स असे एकत्र मिक्सरमधनं फिरवून मग छोटे ते पिवळ्या रंगाचे साचे येतात ना, ज्यामधून छोटे छोटे पिटुकले मोदक बाहेर येतात, तर त्या साच्याचा वापर करून त्याला थोडासा तुपाचा हात लावून हे सगळं ड्रायफ्रूटचं जे मिक्सचर आहे ना, ते त्याच्यातून काढून असे छान हेल्दी आणि टेस्टी मोदक. आता यामध्ये बाबा व्हरायटी वगैरे मला नाही सुचणार, कारण दुसरं काय आपण करू शकतो. एक करू शकतो, जो प्रयोग मी मागच्या वेळी केला होता, आपण सगळेच जण चणे दाणे फार आवडीने खातो, बरोबर? त्यातले जे चणे असतात ना, त्याची सालं काढून टाकायची, साल अजिबात घ्यायची नाही हा, आणि त्यानंतर त्या चण्याची पावडर करून घ्यायची, एकदम छान बारीक पावडर, आणि त्यामध्ये असाच खजूर. आणि जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चॉकलेट प्रेमी असाल तर ककाऊ पावडर, यात सुद्धा ना मी वाचला एक लेख, त्यानुसार कोको पावडर आणि ककाऊ पावडर ह्याच्यात फरक आहे बरं का. म्हणजे कोकोचं शुद्ध असं रूप कुठलं होतं ते ककाऊ पावडर असं म्हटलं होतं, आणि ती खूप जास्त कडू असते, म्हणजे थोडीशी पुरते, तर ती

थोडीशी असं सगळं ते मिश्रण करून त्याचे सुद्धा या साच्यातून जर तुम्ही मोदक केलेत तर छान घरगुती आणि जराही तेल तूप नसलेले असे आपल्याला चॉकलेट मोदकसुद्धा खाता येतील, अर्थात ज्याची त्याची आवड आहे. आणखीन आता व्हायरल रेसिपीज तर एवढ्याच होत्या माझ्याकडे, पण हां मी म्हटलं तसं मागच्या भागातल्या उरलेल्या काही पारंपरिक पाककृती आहेत ज्या आपण आत्ताच्या सीझनमध्ये करू शकतो, कारण त्यासाठी लागणाऱ्या भाज्या ज्या आहेत किंवा एक विशिष्ट भाजी जी आहे ती फक्त आत्ताच मिळते. आता ती कुठली आणि हेही सांगते मंडळी, ती गोडाची नाही आहे. बास झालं ना किती गोड गोड गोड, आता जरा थोडंसं काहीतरी तिखट खाऊया. आधी गाणी ऐकूया आणि त्यानंतर मी तुम्हाला ती मस्त रेसिपी सांगते. फटाफट होणारी न्याहारीची रेसिपी आहे बरं का.

तर मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण जरा थोडंसं आता तिखट खाण्याबद्दल, म्हणजे गोड नसलेलं, ॲक्च्युली तिखट असं पण नाही म्हणणार मी, कारण आत्ता जो पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे ना तो पण गोड खाऊ मंडळी जी आहेत ती गोडा सोबतच खातात. परंतु ॲक्च्युली मी घावनं करतो ना आपण वेगवेगळ्या प्रकारची, तर त्याचाच एक प्रकार सांगते. तुम्हाला माहिती आहे ह्या सीझनमध्ये काकडी मिळते, ती तवसाची काकडी, तवस. तर मला वाटतं मागच्या वेळेला आपण धोंडसाबद्दल बोललो होतो की तो काकडीचा, त्याला तुम्ही पारंपरिक केक म्हणू शकता. ही जी काकडी असते ना ही आत्ताच मिळते ह्या सीझनमध्ये. तर एक तर पहिलं सांगते ज्यांना पटकन माहिती नसेल त्यांच्यासाठी की धोंडस हा जो प्रकार आहे ना तो तांदळाच्या रव्याचा किंवा साध्या रव्याचा पण करतात, काकडीचा किस करायचा त्यामध्ये. ही तवसाची काकडी बरं का, साध्या आपल्या रोजच्या काकडीची कोशिंबीर करतो त्या काकड्या नाहीत. तर ह्या तवसाच्या, त्याच्यात कधी कधी जून बिया असतात तर त्या टाकून द्यायच्या, कोवळ्या असतील तर घ्यायच्या आणि

छान त्याचा कीस गूळ घालून तो शिजवून घ्यायचा. त्यामध्ये ओलं खोबरं, थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतर थोडा तुपावर भाजलेला रवा. आणि मग ते सगळं छान शिजलं की त्यानंतर एका छान जाड बुडाचा टोप घ्यायचा आणि त्याला खालून वरून हळदीची पानं लावून घ्यायची आणि त्यात हे सगळं रव्याचं मिश्रण घालून छान भाजून घ्यायचं खरपूस. म्हणून ह्या धोंडसला काही जण टोपातलं असं पण, हे शब्द पण किती छान आहेत ना, अगदी सार्थ. म्हणजे आता टोपातलं का म्हणायचं, तर शेवटी ते सगळं शिजवून झाल्यावर तो काही शिरा नाही आहे वाटीत घेऊन खायला. तर छान हळदीची पानं लावून आणि हे सगळं मिश्रण खरपूस, म्हणजे ना केक हा जो लहान मुलांच्या आवडीचा प्रकार असतो की नाही, तर हा धोंडस आणि त्याच्यामध्ये काही जणं छान खोबऱ्याच्या कातळ्या घालतात, काही जणं भिजवलेले दाणे, काजू, जे तुम्हाला वाटेल ते छान सजवून असा त्या धोंडसाचे जेव्हा असे आपण छान मस्त पीसेस तुकडे करतो तेव्हा इतका यमी. खरं तर पारंपरिक पद्धतीनुसार रात्री तो केल्यानंतर तो छान तसा त्या टोपात झाकून ठेवायचा असतो, तो हळदीचा वास असा मुरू द्यायचा प्रत्येक कणाकणात आणि मग दुसऱ्या दिवशी खायचा. पण खरं सांगू, एवढं थांबणं शक्य होत नाही. तो शिजत असताना किंवा तो खरपूस भाजला जात असताना तो जो घमघमाट सगळ्या घरभर सुटलेला असतो ना त्या हळदीच्या पानांचा, त्याच्याने ते मस्त झाल्यानंतर एवढे तास झाकून ठेवा रे आणि मग एवढे पेशन्स कोणाचे राहणार आहेत. तर ही एक रेसिपी. आणि दुसरी, त्याला तवसोळ्या असं नाव मी ऐकलं आहे. आणखी काही वेगळं तुम्ही म्हणत असाल तर मला नंतर सांगा. तर काय करायचं, रात्रभर तांदूळ भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर ही जी तवसाची काकडी आहे ना, त्याचा कीस आणि ते तांदूळ असे वाटून घ्यायचे आणि त्याची घावनं काढायची. आता मी म्हटलं तसं, जी गोड खाऊ मंडळी आहेत किंवा कोकणातली मंडळी आहेत त्यांना असं की हां गौरी, मग ह्याच्याबरोबर ना छान नारळाचं दूध, त्याच्यात गूळ, वेलदोड्याची पूड असं सगळं घालून त्या गोड दुधात भिजवून ही घावनं खायची असं सांगतात. पण मी म्हटलं तसं, किती गोड गोड गोड पातोळ्या झाल्या, धोंडस झाला, मोदक झाले, बास आता. त्यामुळे मला विचाराल तर शामू असं म्हणेल की छान खोबरं, कोथिंबीर, मिरची या सगळ्याची मस्त हिरवी गार चटणी करा आणि त्या तवसोळ्या ज्या आहेत ना त्या चटणीला लावून खा. किंवा गरम गरम कोणी त्या काढून अशा तुमच्या समोर ठेवत असेल तर चहाबरोबर घ्या, मस्त लागतात. पण करून नक्की बघा, कारण मी म्हटलं तसं की तवसाची काकडी काय आपल्याला वर्षाचे 12 महिने मिळत नाही, ती आत्ताच मिळते. ऋषींच्या भाज्या आणि ही तवसाची काकडी असे हातात हात घालून बाजारात येतात. त्यामुळे हे प्रकार जर तुम्हाला करून पाहायचे असतील किंवा ऑलरेडी पाहिले असतील, आवडत असतील, तर आत्ता लगेच ह्या सगळ्या गोष्टींची शोधाशोध करा, तुमच्या भाजी मार्केटमध्ये सहज मिळून जातील. तर मंडळी, या होत्या छान छान रेसिपीज. आता पुन्हा एकदा वेळ आहे छान छान गाण्यांची.

आणि रसिका हो, मी म्हटलं तसं की खवय्येगिरी म्हटलं की छान छान रेसिपीज तुमच्याकडून पण येत आहेतच. अजूनही मी तुमच्याशी फोनवर गप्पा मारत असताना मला इतक्या छान छान रेसिपीज, आणि मी म्हटलं ना की नावं म्हणजे एखादा भाग आपण असाही करू की जुन्या छान वेगवेगळ्या पाककृती आणि त्यांना दिलेली नावं, कारण ती नावं इतकी सहज साधी आणि तरी इंटरेस्टिंग असतात. त्याची जी काही त्या पदार्थाची पाककृती असेल किंवा त्या पदार्थांमधले जे घटक असतील त्या सगळ्यांचा विचार करून, आणि मी म्हटलं तसं की काही काही रेसिपीज अशा असतात की त्या त्या त्या सणालाच करतात, तर ह्या सगळ्याचा विचार असतो आणि त्या विचारातूनच त्या पदार्थाला ते नाव दिलं गेलेलं असतं. त्यामुळे ह्या सगळ्याचाही मात्र हे सगळ्या अभ्यासाचा विषय आहे, आणि त्यामुळे मला थोडासा वेळ द्या, मला आधी अभ्यास करावा लागतो ना तुमच्याशी इथे गप्पा मारायच्या म्हटल्यावर. तर पण नक्की आपण असा एखादा भाग करूया, आणि आत्ता मात्र युवा तरंगची इथेच सांगता करूया. आणखीन एक छानसं गाणं मी तुम्हाला ऐकवते, आणि 12 वाजता आपण भेटूया रंजक सफरमध्ये. रंजक सफरमध्येही छान छान विषय आहेत, पण आज थोडासा आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये बदल करायला लागणार आहे, सांगते तुम्हाला मी त्याविषयी. पण आत्ता तरी एक छानसं गाणं, आणि त्यानंतर भेटणार आहोत बरोबर 12 वाजता रंजक सफरमध्ये.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिकहो, निवांत दुपार 100.1 MHz पर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12 वाजतायत। सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर, आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

मंडळी, आज रंजक सफरमध्ये आपण दोन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांविषयी बोलणार आहोत. सुरुवात आपण संगीताच्या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्वापासून करणार आहोत, कारण बघा, तुमचा आणि माझा शब्द आणि सुरांचा प्रवास असतो आणि आपल्या या प्रवासाला सार्थ करणारे असे गीतकार, संगीतकार, गायक हे नेहमीच आपल्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात, कारण तुमच्या आणि माझ्या संवादाला तेच एक सुंदर असा आकार देत असतात. मंडळी, आज संगीतकार दत्ता डावजेकर यांचा स्मृती दिवस आहे. संगीताच्या क्षेत्रातलं त्यांचं कार्य खरंच खूप मोठं आहे, तेव्हा त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या सांगीतिक कार्याला विनम्र अभिवादन करून आपण त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अशा काही गीतांचा आनंद घेऊया.

मंडळी, खरोखर एखाद्या गीताबद्दल आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की संगीतकाराचं जे काम असतं त्यातलं ते खूप कठीण असतं. म्हणजे शब्द हे तर भावना पोहोचवतातच, परंतु एखादा शब्द आपल्याला जे सांगतोय त्या भावनेला अधोरेखित करणं हे सुरांचं काम झालं. जसं आत्ता जी दोन गाणी आपण ऐकली, संथ वाहते कृष्णामाई, तिथे त्या कृष्णामाईचा तो स्थिर निश्चल स्थितप्रज्ञ भाव त्या सुरांनी किती अचूक पकडलाय. आणि तेच आत्ता जी रचना आपण ऐकली, रामा रघुनंदना, यामधून व्यक्त झालेली भक्तीतली आर्तता की तू कधी येशील अशी आपल्या आराध्याला त्याच्या भक्ताने घातलेली साद, ती आर्तता सुद्धा हे सूर किती सुंदर पद्धतीने

रेखित करतात. इथे खरी कमाल असते, इथे त्यावेळी ते गाणं त्या रसिकाच्या मनापर्यंत पोहोचतं जेव्हा जे शब्द सांगतायत तेच सांगणं सूर अधिक अधिक गडदपणे किंवा अधिक सार्थपणे आपल्यामार्फत पोहोचवतात. ही दोन गाणी आपण ऐकली. आता आणखीन एक गाणं तुम्हाला नक्कीच ओळखता येईल. बघा, आत्ता आपण सगळेजणं मनाने त्या गावी पोहोचलेलो आहोत. गदिमांचे शब्द आहेत, दत्ता डावजेकरांचं अर्थात संगीत आहे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्वर आहेत. ओळखलेत ना मी कोणत्या गाण्याविषयी बोलते आहे? मला वाटतं मी आणखी काही बोलत नाही, आपण सगळे जाऊया त्या गावी ह्या गाण्याच्या मार्फत.

0: गोल्ड खरा सोना।
1: आणि रसिक हो, आता दुसरं जे व्यक्तिमत्व ज्याविषयी आपण बोलणार आहोत तर ते शब्दांशी जोडलेलं आहे, किंबहुना फक्त शब्दच नाही तर अभिनयाशी सुद्धा जोडलेली अशी असं हे व्यक्तिमत्व आहे। आज लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा सुद्धा स्मृती दिवस आहे। प्रिया तेंडुलकर ह्या माझ्या अत्यंत आवडत्या अशा लेखिका आहेत।

मला आता नेमकं आठवत नाही आहे, परंतु त्यांचा ज्याचा त्याचा प्रश्न ह्या पुस्तकाविषयी कदाचित आपण बोललो असू एफ एम रेनबो वाहिनीवर पुस्तकांच्या राज्यात मालिकेत. जर राहिलं असेल तर मला वाटतं पुन्हा आपली जेव्हा रेनबो वाहिनीवर भेट होईल तेव्हा नक्कीच आपण ह्या कथासंग्रहाविषयी बोलू. किंबहुना प्रिया तेंडुलकर यांचं लिखाण ज्यांनी ज्यांनी वाचलं आहे त्यांना त्यांना विचारलं की तुम्ही एका शब्दात काय सांगाल ह्या लेखिकेबद्दल, तर निर्भीड, बंडखोर हे शब्द आपल्याला सुचतातच. जसं मी म्हटलं सगळीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली छानच आहेत, मग ते तिहार असेल, पंचतारांकित असेल, परंतु मी आत्ता ज्या कथासंग्रहाविषयी बोलतीये ज्याचा त्याचा प्रश्न ह्यातल्या कथा जर तुम्ही वाचल्या नसतील ना तर जरूर वाचा. तुम्हाला सांगते की त्या कथा वाचत असताना आपण त्या एकूणच कथाविश्वाशी इतके जोडले जातो, त्यातला जो कथानक आहे त्याच्याशी इतके जोडले जातो की ती कथा वाचून झाल्यानंतर आठवताना असं वाटतच नाही की आपण ही एक कथा वाचली आहे, असं वाटतं की आपल्या आजूबाजूला ती पात्र आपण कधीतरी कुठेतरी पाहिलेली आहेत. इतकी ती पात्र आपल्या मनात रुतून बसतात किंवा त्या पात्रांच्या मार्फत लेखिका जे सांगू पाहते ते मनाला भिडतं, पटतं. कारण शेवटी ज्या वास्तवाच्या आधारावर हे कल्पनेचं जग लेखक रेखाटत असतो आपण सगळे त्या वास्तवाचा भाग होऊनच जगत असतो. आणि म्हणूनच भले ती गोष्ट, ती कथा, त्यातलं ते अमुक पात्र जरी खोटं असलं, काल्पनिक असलं, तरी त्याच्या घडण्याला असणारा जो वास्तवाचा आधार आहे तो वास्तवाचा आधार जेव्हा अधोरेखित होतो ना तेव्हा ती गोष्ट आपल्या मनाला अशी बिलगून राहते. आणि प्रियाच्या लेखनाची ही ताकद आहे की जे ती लिहिते ते लिखाण आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वास्तवाची सातत्याने जाणीव करून देतं. किंबहुना ते चौकटी मोडणारी जी माणसं असतात त्यांची आठवण करून देणारं असं प्रियाचं लेखन आहे. याच कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत तिच्या वडिलांनी तिच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की मुळात कुठल्याही लेखकाचा जो लेखन असतं ते उसण्या आशयावर तग नाही धरू शकत, त्याला स्वतःचा आशय जो असतो तो कमवावा लागतो आणि त्या अर्थाने प्रियाने तो कमवलेला आहे. ज्या ज्यावेळी आपण प्रिया तेंडुलकर यांची पुस्तकं वाचतो तेव्हा हे म्हणणं किती खरं आहे ते आपल्याला पटतं. मला वाटतं अशा बंडखोर लेखिकेविषयी बोलत असताना ते बोलल्यानंतर हे गाणं नक्कीच आठवतं.

आणि मंडळी, नेहमीप्रमाणे तुमचा प्रश्न की आज प्रश्न आहे का, तर आज प्रश्न नाही आहे. आणि याचं कारण असं आहे की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं आपल्या कार्यक्रमामध्ये एक थोडासा बदल आहे आजच्या पुरता. तर तो बदल काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तत्पूर्वी आणखीन एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवते आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की आज आपल्या कार्यक्रमात किंवा तुमच्या आणि माझ्या संवादामध्ये प्रश्न का नाही आहे ते.

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: तर मंडळी, तुमच्या आणि माझ्या संवादाची आजच्या पुरती सांगता आपण इथेच करणार आहोत, कारण आता काही क्षणातच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20व्या रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्त युवकांना नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात येणार आहे, तर त्या कार्यक्रम सोहळ्याचं थेट सहक्षेपण ऐकणार आहात आत्तापासून काही क्षणातच। त्यामुळे आजच्या पुरता मी तुमचा इथेच निरोप घेते आहे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्त युवकांना नियुक्तीचं वितरण देतानाच्या कार्यक्रम सोहळ्याचं थेट सहक्षेपण.

0: स्रोतों के साथ चले।
1: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे, यावर त्यांनी भर दिला। या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं।
2: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है। अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है।
1: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला। वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली। तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं। तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। निवडणूक आयोगानं आगामी पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला मनाई केली होती आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली होती। दरम्यान नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागे घेणार नाही, असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं। ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती। आज गौरी विसर्जन। अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं। गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत। विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं। आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मध्य प्रदेशच्या अगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले। आज पहाटे ही घटना घडली। ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली। स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ग्रीनलँड इथं अमेरिकन सैन्य कायमस्वरूपी तैनात राहावं यासाठी डेन्मार्क बरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प

स्लीपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं नववं विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोमरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टीयोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात टी एस नंदकुमार यांचं मृदंगम वादन ताल आदी. त्यांना साथ संगत पुढील प्रमाणे खंजिरा आदित्य राजगोपालन घटम शंकर नारायण रामचंद्रन आणि मोरसिंग रोहित प्रसाद यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी 12:00 वाजता कार्यक्रम वनिता.

0: मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.